नमस्कार बच्चों, तो आज हम जो गीत सीखने जा रहे हैं उसका नाम है प्रेम बीज। इसे लिखा हुआ है कर्नाटक का जाने माने वर कवि डॉक्टर दरा बेंद्रे। इन्हें अभिकातनीय दत्ता इस नाम से भी पुकारा जाता है। तो बच्चों, पेपर पेन सब आपके पास है ना, तो मैं बताती हूँ, आप लिख लेना। हाँ, शुरू करेंगे। जो पहली लाइन है, इलेय मक्कलेल्ला बन्नी, इलेय मक्कलेल्ला बन्नी, ताय तवरु मनेगे, भेद बलिसी बलल बेड़ी, भेद बलिसी ಬಳಲ ಬೇಡಿ ಎಂದು ನನಗೆ ನಿನಗೆ. ತೋ ಎ ಪೆಹ್ಲಿ ಅಂತರ ಹೋಗಿ ಔರ್ ಆಗೆ ಚಲೆಂಗೆ. ಇದು ಬಿಳಿವು ಇದು ಕರಿವು, ಇದು ಬಿಳಿವು ಇದು ಕರಿವು, ಹಗಲು ಇರುಳು ಬಣ್ಣ, ಹಗಲು ಇರುಳು ಬಣ್ಣ, ಕೆಂಪನಿವ ಹಳದಿಯವ, ಕೆಂಪನಿವ ಹಳದಿಯವ, ಅಂದ ಚಂದ ಬಣ್ಣ. ಅಚ್ಚಾ ತೋ ಲಿಖಲಿಯ ಹೇನ ಆಗೇ ಚಲೆಂಗೆ ಫಿರ್. ಎದೆಯಾಳದ ರಕ್ತದಲ್ಲಿ, ಎದೆಯಾಳದ ರಕ್ತದಲ್ಲಿ, ಭಾವದ ಭಾವದ ಅನುರಕ್ತಿಯಲ್ಲಿ, ಕಾವಿನ ಚಿತ್ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ, ಕಾವಿನ ಚಿತ್ ಶಕ್ತಿಯಲ್ಲಿ, ಕಂಡ ಶಾಂತಿಗೀತ, ಕಂಡ ಶಾಂತಿಗೀತಾ.